ये मागोदे लाला यांले गोमी या छु तोक्चे येला देतार ह्यो जी सनें दादें पंपाना तोक्चे ट्रागु थोमी जा ट्रेंग लपोने गोचा सजा थारे तोर नंग थीमो गांजे का लागु दे माचु देने नंदोंजी थोंग जाम सेजें यारपा माजां थार जंजी सेदु सला बाका माथा गादे कोलान सुम मंजो वाहिने राजे ह्यामनं चोगदे नवान जंगदर नागवु गौने गांजर थंग जग दो छेजी मदा पावं यारो जांखे छुंगी मदा पावं यारो जांखे साने लंगदे नारी या कोरे दोक्षे ट्रागु थोंगपिंप छुन थिमो पजेरी गान चुजाउं नामजोरी बंगनी बचान रासा मिन्रा मगु नामसा गरखोंगी छुंग अर्म सोखा मासोना ट्रांसर तंगमा दोलन ngo le cha pan nang kham sen chu xia pa do yor den ro jap ji sen ne zhe ga de qu jiao ben na qiao xie de ma na dang ne chao de la de zong wo do pa wang de ko ga dang cha zha wo de peng song wa dang do zhe ne me dan sa do gin ne lo ma che sran chao do dang ne dong leng chao ne do qi zha gu tong pin jing go ya tu zhe wo yin do la ye dang a zang ke ma zo yong nem de zang ke ma yo Roro zimun dindu la do pawang qinpo temne damsi tayinggo lecha pannang kamsa torte. Dupu teni njekdi sima ngalamdo zangba da omana bimei hongshu. Gadi kuso lajir jo dre namsan darwa zam yapatu. Tadwe acham khan la jenya me sambar. Tari punjab yohi manu na sumayor dije gaji mi sambar gone. Rizan bagun jiwa tar gadi donglan chongsha. Ndowa tankar dhoya ka kongne yonamsha yapte. Tukdre namcha tam chute panhen kala sarhe gardela dagdag tongwa palan da tar langpa da om mana pime hongshe